0: कणियेचे
1: नाव सैरो पद्राब बरेणार आणि सदरकर्ता डॉक्टर एडवर्ड नाझरे समकार उभाशा परक्याक पळवन बोटलेगिरू सगळोच कांपोंक लागलो. आपण स्वप्ने ना म्हणणं खात्री करच्याक डाव्या हातांत दोन्ही दोळे गश्टिले. ताणें बागलार पटापट बडयल्ल्या आवाजाक गाढ न्हिदेंतलो दडबडोवन तो उठलो आनी सेल्लांची बॅटरी घेवन शिदा धांवून आयिल्लो. पोटी कोतावन मध्या साला भितरचे दार पाटी मुखार चिंती नासता मायकल पद्राबस आयला म्हूण लेखून ताणें उगडले. दार उगडचे पयले खुशीचें जनेल उक्तें करन आयिल्लो कोण म्हूण पळय जे आसले म्हूण त्या आकांदाच्या घडये ताका भोगले. पूण दार उक्तें कर जाल्लें. बॅटरेच्या उजवाडाक पोटिकेंत उबो आसच्या जिंड्या मानायाक पळोवन घिरू भियान कंगाल जाल्लो. जेवच्या पयले संजेर शेकिल्ली काल्दी पुर्ती आटोवन गेल्ली. विगार फिरगजंत नातल्या वेळार मात्र तो इल्ले सड पी येतालो ना तर मितीसो एक पेग सडय नातलो. उबो असो पोरको एका किणाक ताका लुटकारा परे दिसलो. बुटलेर गिरू दाव्या हातांत आपणे उक्ते गेल्ले दार अर्धरस धरन उजव्या हातांत पेटयल्ली बॅटरी घेवन साला भितरस रावल्लो. पोटिकेंत आसलो पोरको दोन मोठा मुखार येवन ताचे समकार रावलो. तांचे दोगां मदें दोन फुटी तितलो अंतर सयत नातुल्लो. गिरू भियान पुरतो लाचार जालो. गिरूक भिरांताची दोनांची मात्र एक सोरांची आनी दुसरी नाड जावन भोवच्या मेल्ल्यांची. मुखार आसली ह्या दोना पैकी खंयची एक म्हूण लेखून ताचे काळीज मुसलांत तांदूळ काणचे बरी बोडोवंक लागले. स फुटी लांबायेचो दडंग जीव मदेंच खड्डो जाल्ले माते रुंद कपाल कडके तावन दोन इंचा लांबायेक सोडिल्ले खाड त्या अस्वस्थ उजवाडांत त्या मनशाच्या कातीसो जावं माथ्यार कुशी नासच्या केसांचो आनी कडीचो रंग पारखूंक गिरूक जाले ना. मुक्काल हातांक दामचे कावीबाणाचे कमीज ताणें घाल्ले. ते कमीज दोंपरा तावन एक गण वयर पर्यंत लांबोवन आसले. कमीजाच्या पोंदा पायजाम घाल्ले. पायांक सांबळेचो वणे रोदां आसून ओण वरयेत सरी हलताचे सुटकेज त्या सुटकेजीचो वयर उडल्लो हाताळो आपल्या दाव्या हातांत दरलो. त्या परक्यान ताच्या उजव्या खांद्यार लांब हाताळ्याचे ल्हान सुताचे चील आसले. वयल्या भार पळयताना तो पोरको पयणकान आयिल्ल्या परी दिसलो गिरूक. आमाशेक लक्षिल्ली रात जायचे भायर दोळ्यांक बोटां घाल्यार दिसना तितलो काळो. नाड तर सुटकेज घेवन येतना म्हणले मतीक गेल्लेच थोडे समाधान भोगल्यारी तो मानाय लुटकार कोणना म्हणली चिंतना गिरूची भिरांत सोडोवंक कारण जाली. फादर मायकल न्हिद लागिते 9 वरां पयले पावता म्हण हांवें ताका सांगले. वरां 11 लागी जाल्ली. मिरजचो पाद्राब जेका बायला म्हण सांगून उठय तो उरतालो. काळोखांत अस्वस्थ दिसच्या ताणें आपूण पाद्राब म्हूण सांगूंक नातले तर गिरू ताका पाटी लोटून दार धांपून सोडतो आसलो. मायकल पाद्राब ना रेतीरे गेला गागेलो गिरू. काल गेला मात्र तूं येताय म्हूण ताणें सांगूंक ना. पाद्राब नातल्या वेळार आयिल्ली सूख म्हणचे बरी म्हणलो बटलेर गिरू. गिरून तशें सांगून आसतना त्या परक्यान दाराच्या उजव्या कशी विजेची पिरकी दोन पावटी दामून सोडली. करंट ना, काल राती तावनसु करंट ना. न्यारमा गुंडेर गोळीचो रूख वायराचेर पडला आनी 2 दीस गोली मारांत करंट आसना. आपल्या कांपेरा ताळ्याक लिपोवंक प्रयत्न करीत म्हणलो गिरू. प्रेज द लॉर्ड म्हणलो परको. हांवें मायकलाक 3 हप्त्या पयले फोन केल्लो. आदल्या हप्त्यांत उडास केल्लो सयत ये आपूण आसा पार्टी करया म्हूण दोन पावटी म्हणा ना तर ह्या रातीक हांव हांगा येतोसू ना. प्रेज द लॉर्ड म्हणलो पोरको परत. उतरा उतरांक प्रेज द लॉर्ड म्हणचे मायकल पाद्राबा परीस गिरूकी कारांदाय करतले. मायकल पाद्राबा सांगता 20 वर्सां जावन बटलेर जावन काम केल्ल्या गिरूक पाद्राब कशे आसतात म्हूण बऱ्यान कळीत आसले. पाद्राबाच्या हालचालींत ते पाद्राब वय वा न्हय ते तो पाकूंक सांगतलो. आपूण पयस जावन आयिल्लो पाद्राब म्हूण हो पोरको फटी मारता म्हूण गिरूक खंडीत जाल्ले. तो मनीस पाद्राबा बरी नातुल्लोसो. सैरा पाद्राबाच्या वेसार आयिल्लो लुटकार जायचे. सुमार 1.5 वर्सां आदी एक्सिडेंटांत कट्ट्याक मार जाल्ल्या उपरांत मायकल पाद्राबाक उडास उणो जाल्लो. उलयिल्ले वासिल्ले आयकल्ले थोडेच घडयांनी ताका विसरोन वेताले. पुण्यान उडास उरतले पोटाक केल्ले पियल्ले मात्र अवघडा पयले पवित्र पुस्तकाचे वाचपा सयत दोळे दापून एकच एक उतर पाटी मुखार जायनासतना उसारूंक सोंसो तो अवघडा उपरांत उडासांत अपंग जाल्लो. आतां मिसाची मागणी वाचिल्ल्या शिवाय ताच्या उडासाक येनातली. मायकल पद्रेबाक उडास वराना म्हण कळीत आसलो हो मानाई आपणे फोन केल्ले न्हीप दिता आनी आपणाक बनयता म्हण गिरून लेखले. हो मनीस पाद्रेबाच्या वेसार आयिल्लो लुटकारस. पाद्राबी गरजेंत ना, गोली मारांत वीज ना, आपणाक सांजेचे पियेवची संवय आसा तेय पाद्रेबना तर मातशें चड पियेता म्हण कळीत आसल्या. खंयच्याय सोऱ्याचा पांगडासो मुखेले आसतलो हो. पयले हो एकलोच आयला, एक पावटी भितर एकतस आपल्या पांगडांतल्या हेरांक आपयतालो लेखले गिरून. वटलेर गिरू हळतान घमेक लागलो. थोड्या वर्सां पयले वाटसुरी म्हण लुटकारांच्या पांगडान खंयच्यागी इगर्जेंत अशेंत लुटले. बटलेर गिरूक मायकल पाद्रेबान सांगून सत्राय दिल्ली. रातीचें दार उगडटना जागृत आसा म्हणलें पाद्रेबान. वळख नातल्यांक जनेलांतल्यान सुदार सुंदरेचे शिवाय भितर सोडी न्हय म्हण पाद्रेबान सोडोवन सांगिल्ले. आमच्या इगर्जेंत कितें आसा म्हण येताले सोरू, सांगिल्ले गिरून. तुमी सोनवारा सोनवारा आंगवण्याचे बॉक्स खाली करतात, तातूंत जमा जाल्ल्याक आयतारेचे दान मेळोवन सोमारा बँकांत घालतात. आमच्या इगर्जेंत सोरांक कितें मेळात? पाटी जाप दिल्ली गिरून. सोरांक खबर आसाय रे आमचे कडेन कांय ना म्हण, लुटूंक कांय मेळ्ळें ना म्हण आसले पण घालतीत, मायकल पाद्राबान सांगिल्ले उडासाक आयले गिरूक. ह्या परक्या कडेन गोली मारी गरजेंत सोरूंक कांय मेळना म्हण शिदा सांगून सोडया म्हण सयत बगले ताका. सोराक सोदचेत जाल्यार कांय ना म्हण सांगूंक जाता? पाद्राब ना म्हण सांगले हे पोट्टिकोचे दार दमची अंदाज करीत म्हणालो गिरू. आनी तो नातिल्ल्या वेळार कोणाकच भितर सोडी न्हय म्हण ताणें म्हाका कडक ताकी दिल्या. प्रेज द लॉर्ड, उद्गारलो तो मानाय परत. तुका तितली पातयेणी ना तर फादर मायकलाक फोन कर. मीरत तावन फादर जेकब सेमिनारींत तसो क्लासमेट आयला म्हण सांग. हांवसू ताचे कडेन उलयता, रेतिरेक खंय गेला? ताणें कळवळोन विचारले. ताका फोन करूंक म्हज्या मोबायलांत बॅटरी ना, शिवाय रेतिरेक वेताना ताणें मोबायल व्हरूंक ना. तो खंय रेतिरे गेला हांव नेणा, आमसरलो गिरू दार थोडे आड करीत. ताका मेळ्ळाचें म्हणून हांव सरकोळ स्टेशनांत हांव रिक्षा करून आयलां. मायकल हांगा ना म्हूण कळीत आसल्यार हांव उडपीत देवून पंजे मार वेतो. सांजेर तावन 7-8 फावटी हांवें ताका कॉल केल्ले. फोन रिंग जाताले मात्र सुटकेजीचो हातोळो सोडून दाव्या हातांत आपले कपाल पुसले परक्यान. मायकल पाद्रेब मोबायल हांगास ताच्या कुडान सोडून गेला. रेतिरेच्या वेळार दोशी जातात म्हण न्ही ताका वेताना व्हरूंक उडो आसना. काल तावन ताचे मोबायल सगळो दीस तवळ तवळ रिंग जायत आसले, आतां बंद जालां, भौशा बॅटरी मुगदल्या कोणा म्हूण सांगया म्हूण बगल्यारी गिरून सांगले ना. म्हजी न्हीद पाडी करिनाका, म्हाका सकाळीं इगर्ज झाडूंक आसा पाटीन सोरोन दार आनी थोडे दांपून म्हणालो गिरू. आमच्या पाद्राबान तूं येताय म्हूण म्हाका सांगूंक ना. गिरू कितें सांगूंक आशेतलो ताका रावोवन वात तरी पेटोन हाड सायबा. तुका धैर्य पावना तर म्हजें आधार कार्ड आसा पळय म्हणालो तो पोरको आपल्या पायजमाच्या बोल्सांत सासपोवन पर्स भैर काडीत. ताच्या ताळ्यांत अशी आसाय कथा गिरूक समजली ना. म्हाका कानडा मात्र इल्लें वाचूंक येता, कार्ड म्हाका कळटाय आनी तूं पाद्राबस वयतरी मायकल पाद्राबान सांगिल्ल्या शिवाय हांव कशें भितर सोडूं? मायकल पाद्राब म्हाका उबेंस चिरूंक आसा गिरून एक गेण तितलें मात्र सोडून दार दंपलें. खंयच्याय वखदां दार पुरतें दंपून सोडूंक तो तयार जाल्लो. प्रेज द लॉर्ड म्हणालो तो पोरको. हो कुरीस पळय, हांव मीरत तावन आयला. म्हाका फाल्यां सकाळीं पंजेमार म्हज्या वनियेच्या म्हयन्याच्या मिसा वसूंक आसा. ट्रेन तोडो जालें येता म्हूण सांगिल्ल्यान मायकल राखता कोण ना म्हूण हांव 300 रुपये रिक्षाक दिवन हांगा आयलो. ह्या राती आनी खंय वसूं? पोरको निराशेन म्हणालो. कोमसा भितर गळ्या भोंवती असो नाडो उजव्या हातान भायर काडन नाड्याक उमकळयल्ल्या ल्हान कुर्सासो उमभोंग येत. गिरू उलयलो ना. पोरको बरेंच नटन करन आपूण पाद्राब म्हूण साबीत करूंक पळयता म्हूण लेखलें गिरून. म्हज्या मोबायलांत चार्ज चड ना. कोमसाच्या बोल्सांतले आपले मोबायल काडन गिरूक वड्डावन म्हणालो पोरको. जाय तर पळय, हांवें कितले पावटी मायकलाक फोन केल्लो पळय, कारण ना तर मोबायल चार्ज करूंक जावचें ना. म्हाका सकाळीं वेगी वसूंक जाय. रिक्षेच्या बोनापिंटोक 5 वरार फोन करून उठयता म्हूण सांगलां हांवें तुका. दुबाव आसल्यार पळय ह्या मनशाक फोन कर. सोरकोळ रेल्वे स्टेशनांत हांव ताचेच रिक्षार आयिल्लो. बोनापिंटो तो रिक्षाचो बना. बुटलर गिरू भितर सोडचो ना म्हणल्यार स्वस्थ जाल्ल्यान पोरको आपणाची वळख साबीत करूंक ओद्दाडलो. बुटलेर गिरुकू पत्यणी सिनातली. मायकल पद्राबाक 1.5 वर्सां पयले अवघड जाल्ले. अवघडा उपरांत 2 हप्ते तो मोती नातुर्लो आनी त्या उपरांत थोड्या थोड्या गजलींची ताका विसार पडचे आसले. हो तसो इश्ट तर मायकल पद्राबाचो वळखीचो जाल्यार ताका कळीत आसजेने पोलुटकार जाय जाय म्हूण नाटा करता. एक पटी भितर सरत तर ताची नीज गजल कळीत जायत. एक काम कर, तुजे नाव विसारले ना, नाव कितें तुजे? एक रात हांव हांगा रावून वेता. सकाळी 5:30 वरांचेर रिक्षा हांगा हाडटा म्हळां. हांव उठोवन वेता. परक्यान हात जोडून विसारलें. गिरू उलयलो ना. परक्यान हात जोडिल्ल्यान जायजे गिरू मातशें मोवाळ्ळो. मायकल पद्राबाचो संगती म्हळ्ळ्या खातीर न्ही, वाट सुकून आयलो वाट सोरी म्हूण चिंत आनी आयची रात रावूंक सोडू. तुका 500 रुपया दिता. कुडाचें भाडें म्हूण लेख गिरू भितर सोडचना म्हूण निघंट जाल्ल्यान परक्यान हेर निरोग नासता गिरू कडेन मागलें. म्हाका दुडू नाका, स्वस्त तळार म्हणालो गिरू. तुका हे राती आनी खंय वचूंक जायना आनी हांगस रात पसार करूंक जाय तर आळे ओव थंय पोट टेकोवन तूं बांक आसा, ताचेर न्हिदे. मात्या मुळाक उशे आनी पांघरूंक वोल जाल्यार दिता, पूण घरा भितर मात सोडूंक जायना. मायकल पद्राबान कडक ताकी दिला. गिरून दार धपून सोडलें. 1 मिनिट राव, प्रेज द लॉर्ड, हो बाटलो परको दारार तोंड दवरन. बुटलेर गिरून दाराच्या दाव्याक आसल्या जनेलाचे वयलें दार उक्तें गेलें. थंय तावन ताच्या दोळ्या वयले भाग मात्र भायर दिसताले. वात उशें ओल हाडून दिता, हांगास राव. जाल्या नंतर म्हणलो गिरू, 2 मिनिटांनी येता. दार दंपलेंच गिरूक जीव भरलो. पोरको एक्सरोसो आसल्यान आपूण सुटलो. ताच्या गँगाचे हेर सोर आयिल्ले तर आपणाचे हात पांय बांदून घालन तोंडा भितर उस्तूर चेपून लुटून वेते. परक्याक वेळार भायर दवरन आपणें कितें ओड साधन केलें म्हणलें तृप्ती भोगली गिरू. त्या परक्याक पोटी कोत सोडून सोडचे म्हूण गिरून पयलें येवजिल्लें. राखून राखून पाटी वेतालो. ह्या रातीक पाद्रव्या बेडच्या निबान आयिल्लो सोरुस म्हूण गिरूक नक्की जाल्लें. एक पोटी तशें भोगल्यारी खंय वाट सुर्या येता. मायकल पाद्राबाचो सांगाती जावं येता. फोन केल्लो मायकल पाद्राबाक विसरून गेला आसताले. मायकल पाद्राब अवघडा उपरांत पुरतो बदलून गेला. आद्य पावटी ताच्या भावान पयलें कळयल्यारी तो हांगा आयिल्ले दिसा मायकल पाद्राब शेजारच्या फिरगजेक जेवणाक गेल्लो. मायकल पाद्राबाचो सांगाती जावन दी वा कोण परको जावन दी, भायर न्हिदोन दी म्हूण चिंतून गिरून मन बुद्दिलें. तितलें मनशापण ताका आसले. 2 मिनटां म्हळ्यार गिरून 5 मिनटां घेतली. हळू जनल उक्तें करना. जनेल्यांतल्यान बॅटरी फंकयली. परको तकली पोंदा घालन पोट्टिकोच्या दंड्यार बसुल्लो. दर उशे आनी ओल भितर कुडांत खटीण धग. थंय न्हिदचे परस भायर न्हिदचेंच तुका बरें. मेणाच्यो 2 अर्द्यो जळिल्ल्यो वाती, 10 बऱ्यो काडयो आसची काडयां भेट जनेल्यांतल्यान भायर वड्डावन म्हणलो गिरू. परको जनेला सरशी आयलो. प्रेज द लॉर्ड म्हणलो परको. गिरून जनेला मदल्या सराळांतल्यान प्लास्टिकाच्या थैल्यांत घालून हाडिल्लें उशे आनी ओल घेताना नावक काकसाव बसूंक जाय आशिल्लें. 10 मिनटांनी भितर येवन न्हावन भायर येता, हांगस न्हिदता परतिल्लें परक्यान. नाण आनी काकसावेच्या निबान भितर सोडून दी एक पुडी भितर सरतर आपणाची घुमटी चिडूंक आसा, चिंतलें गिरून. परक्याक आपणें भायर सरावयल्यान ओड कितें काम केलें म्हणली दादोस.

0: राखून राखून हंस पळ्या म्हणायलो वरां स जाली. म्हणालो बना आपले वाच पळयत. फोटिकचे कुशीन बसूंक आसचे दोन बांक. फोटिकच्या पेळये लागी सांगता दवरणं. ताचेर गिरून दिल्ली ओल हांतुळणं. न्हिदुल्लो पोरको आता पादराबांनी नेसो नितळ धवो लोब नेसुल्लो. पेळयेर वातीच्या स्टँडार पेटोवन दवरली वात पुरती जळोवन पालवल्ली. मेण पोटिकोच्या दंड्यार पडुल्ले. परक्यान केस बऱ्यान वगयल्ले. तो गूंड न्हिदेंत आसा तसो दिसलो गिरू. एक हात हरद्यार दवरलो आनी कुशीन आसच्या हातांत उक्ती केल्ली ब्रिवेरी आसली. पांयांक धवे मेयगल्ले. नितळ केल्ले मोचे कुशीन धरणीचेर दवरले. दांपल्ली सुटकेज उबिस्स दवरली. तो वसूंक आयतो जाल्लो. भोवशा पुरासण्यान न्हिदला म्हणालो बना गिरूक पळोवन. आशी येता म्हणय बरी तकली हालेली गिरून. सैऱ्या पदराबाच्या कुडांत दग जाता म्हण हांगस न्हिदुल्लो म्हणालो गिरू. पोरको सैरो पदराब म्हणले स्वस्ताल्लेंस. पादर पादर ताच्या बुजांक धरन हालयले बनान. सगळी कुडू रुखा बरी घट जाल्ली. हालूंक आयकली ना. दुबाव जाल्ल्या बनान पदराबाच्या नाकाच्या बुडासरशी बोट धरले. सैऱ्या पदराबाचो उस्वास रावल्लो.
1: कोंकणी पदांच्या कार्यांत मुखले बोवापुरबायाचे पद आसा भंगार तोमोचे. लॉयड रेगोता कोडे हाच्या लिखण्यात उदेल्ले हे बोवापुरबायाचे पद रोशन डिसोजा अंजलोराच्या संगीतान सजला.